त्यामुळे तुम्ही श्री दरबार साहेब अमृतसर तो शब्द कीर्तन दा सगळं प्रसारण सर्वन करायची आकाशवाणी वर्ल्ड सर्विस रेडी पंजाबी सेवा चुन असे तो आडी नजर कर रहे सोफियाना कलाम।